विचारा तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

जल पाछै हरियो अंगूर जिसते उपजै तिसते बिनसै घट घट सच भरपूर आपे मेल मलावही साचै महल हदूर साहे साहे तुझ संभला कदे ना वसारियो ज्यों ज्यों साहब मन वसै गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू धनी गर्भ निवार समेओ जिन एहो जगत उपाया त्रि भवन कर आकार गुरमुख चानण जानिए मनमुख मुग्ध गुबार घट घट जोत निरंतरी बूझै गुरमत सार गुरमुख जिनी जानिया तिन

मन तन पावणिया, तू मेरा पर्वत तू मेरा ओला, तुम संग लवै ना लावणिया रहाव। तेरा कीता जिस लागै मीठा, घट घट पार ब्रह्म तिन जन दीठा, थान थनंतर तू है इको एक वरतावणिया, सगल मनोरथ तू देवन हारा, भगती पाए परे पन।

गुर मिले कृष्णा यज्ञ बुझाए, गुर ते शांत वसै मन आए, गुर ते पवित पावन सोचो होए, गुर ते शब्द मलावा होए, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहिए दाता एक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।

ऐसा प्रभ त्याग अवर कत लाग हो, गुर प्रसाद नानक मन जाग हो, जे प्रसाद तू प्रगट संसार, तिस

निरपव जपै सगल भव मिटै प्रभ कृपा ते प्राणी छुटै जिस प्रभ राखै तिस नाहीं दुख नाम जपत मन होवत।

प्यारा तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी हों तुद बिन अवर ना।